ಋತು ಶ್ರೇಯಾ ಘೋಷಾಲ್ ನೇ ಹಿಂದಿ ಕೇ ಅಲಾವಾ ಬಂಗಾಲಿ, ತಮಿಳ್, ತೆಲುಗು, ಮಲಯಾಳಂ, ಕನ್ನಡ, ಮರಾಠಿ ಔರ್ ಕೈ ಅನ್ಯ ಭಾಷಾ ಮೇ ಗಾನೆ ಗಾಯೆ ಹೈ ಔರ್ ಕೈ ಬಾರ್ ಉನ್ಹೇ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪುರಸ್ಕಾರ ಸೇ ಸಮ್ಮಾನಿತ್ ಕಿಯಾ ಜಾ ಚುಕಾ ಹೈ ಔರ್ ಉನ್ಕಿ ಆವಾಜ್ ಕೋ ಮೆಲೋಡಿ ಕ್ವೀನ್ ಕೇ ನಾಮ್ ಸೇ ಜಾನಾ ಜಾತಾ ಹೈ. ಆಯೇ ಸುನ್ತೇ ಹೈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇ ಆಖಿರ್ ಮೇ ಉನ್ಕಿ ಆವಾಜ್ ಮೇ ಯೇ ಖೂಬ್ಸೂರತ್ ಸೇ ಗೀತ್. कि हर सफलता के पीछे कड़ी मेहनत और लगन छिपी होती है. किस्मत भी उन्हीं पे मेहरबान होती है जो मेहनत करते हैं. लगातार रियाज के साथ उन्होंने खुद को बेहतर बनाया. विनम्रता और मेहनत उन्हें बाकी कलाकारों से अलग बनाती है दोस्तों. और आज भी वे अपने हर गीत में पूरी मेहनत और भावनाओं को डाल देती है.